0: ले ट्रिम माले शापचक अलर ले
1: टेन गेरगेन बाचन लर ले
0: नंग हरि थनचन अलर ले
1: चोपो छनसो थो चेचो नाचो सिपी गाच लेनचो जोकी ट्रिंचे चल